0: Jelly Bunny, Extreme Energy Drink.
1: आहा बुढा, यो फेसबुकमा कस्तो राम्रो फर्निचर, बुढा यो फेसबुकमा कस्तो राम्रो फर्निचर।